सचे त्रिखंड सचे ब्रह्मण सचे त्रिलो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे धर्म सचा दीवान सचा त्र हुकुम सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुद अखै लख करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची